0: सुप्रिंटेंडेंट्स पोस्ट. अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय.
0: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं.
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
0: मग काय शक्य आहे म्हणून कळव ना. वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे. मला खरंच हे काम घ्यायचंय.
0: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत. या घरात तुझ्या जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस. पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं.

सोने दो सोने दो सोने दो सोने दो सागमा पगमा रे रे रे सतारी सागमा पगमा पानी सा गबा पानी सा पानी सा गबा पगमा पानी सा Gama ri ri ri ga ga ri ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga ga

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बगा,
2: हे काय,
1: वाचा ना।
2: संगमवाड़ी महिला आश्रम सुप्रिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळव ना, वेळी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।